हुनका हम पहिले ओझत न आकाशवाणी आगरतला तबुसन जागो तिनी फुंग जरानी कक बरक आवाज पान्दा हायुनी खरांग

थौमनी आचैमा चिनिहा तं थौमनी हाथाय हाफुबाय गोदालै तंगो बुफां वाफांबाय मोचाङै तंगो हाथाय हाफुबाय गोदालै तंगो बुफां वाफांबाय मोचाङै तंगो दैसा दैमा नायथोमानि दैसा दैमा नायथो